0: ಲಾರಿ, ಕಾರ್, ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್, ಸ್ಕೂಟರ್ ಸಿಗ್ನೇನಿ ಉಯ್ನತ್ತೆ.
1: ಓತನಿ ದೋಲಖಾ ಜಿಲ್ಲಾ ಭೀಮೇಶ್ವರ ನಗರಪಾಲಿಕಾ ವಡಾ ನಂಬರ್ 6 ಸ್ಥಿತ ಆರ್ಮಿಕ್ ಬ್ಯಾರೇಕ್ ನಜಿಕೈ ರಹೇಕೊ ಮಾತೃಭೂಮಿ ನೇಪಾಲ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್ಮಾ ವಿಶೇಷ ಛುಟ್ಕಾ ಸಾಥ ಕಾರ್, ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ಸ್ಕೂಟರ್ ದಕ್ಷ ತಥಾ ಅನುಭವಿ ಪ್ರಶಿಕ್ಷಕ ದ್ವಾರಾ ಸಿಕಾಯಿಂಛ.
2: ಸಾಥೈ ಯಹಾ ಆಫ್ನೈ ಕಾರ್, ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ಸ್ಕೂಟರ್ ಪನಿ ಲಗಿ ಟ್ರಯಲ್ ಸಿಕ್ನ ಸಕಿನೆ ಭಯಕೊಲೆ ಇಚ್ಛುಕ ವ್ಯಕ್ತಿಹರುಲೆ ಆಜೈ ಸಂಪರ್ಕ ಗರ್ನುಹೋಲಾ. ದೋಲಖಾ ಜಿಲ್ಲಾಕೋ ಏಕಮಾತ್ರ ಆಫ್ನೈ ಟ್ರಯಲ್ ಸೆಂಟರ್ ಭಯಕೊ ಮಾತೃಭೂಮಿ ನೇಪಾಲ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್.
1: ವಿಸ್ತೃತ ಜಾನಕಾರಿಕಾ ಲಗಿ ಪ್ರೊಪಾಯಿಟರ್ ಪಾಸಂಗ್ ಶೇರ್ಪಾ ಸಂಪರ್ಕ ನಂಬರ್ 9865 46 19 26 ರ ಗೇಲ್ಸಾಂಗ್ ಶೇರ್ಪಾ 9816 38 10 7.
3: ಮಾತೃಭೂಮಿ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್ ಸಂಪರ್ಕ ಕಾರ್ಯಾಲಯ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಛೇವ ಪಹಿಲೆ ಬದಾ ಸುರುಮ್ ರಹೇಕೊ ಘರಮಾ ಸರೇಕೊ ಛ.
2: ಮಾತೃಭೂಮಿ ನೇಪಾಲ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್ ಚರಿಕೋಟ್ ದೋಲಖಾ.
4: छोरीको चिना टिपन बनाउनु थियो, मेरो पनि चिना हेर्नु पर्ने थियो, अनि जडीबुटी पनि चाहिएको थियो. यी सबै कुरा कहाँ पाइन्छ होला तिमीलाई थाहा छ? अनि अस्ति तिमी हात हेर्ने पनि कुरा गर्दै थियौ.
5: यी सबै कामका लागि त पूर्व प्रधानमन्त्री लोकेन्द्र बहादुर चन्दबाट ज्योतिष विद्या सम्बन्धी प्रमाण पत्र प्राप्त गर्न सफल हुनुभएका लादुक घर भएका ज्योतिष नकुल गजुरेलाई सम्पर्क गर्नु पर्छ नि त.
3: के तपाईँ ज्योतिष शास्त्रमा विश्वास गर्नुहुन्छ? यदि त्यसो हो भने चरीकुट सातो बाटो कृषि बजार स्थित ज्योतिष नकुल गजुरेललाई सम्झिनुहोस्. यहाँ हात हेर्ने, चिना टिपन बनाउने, झारफुक गर्ने, आवश्यक परेका जडीबुटी, मोहनी र छारे रोग पनि निको पारिन्छ. सम्पर्कको लागि ज्योतिषी नकुल गजुरेल 9844648 62 9844648 62.
6: विगत लामो समयदेखि ग्राहकको सेवामा समर्पित नारायण कुटानी पिसानी मेल पेट्रोल पम्पबाट दिँदै आएको सेवा हाल केही महिना अगाडिदेखि सातो बाटो चोक स्थित दोलखा जाने बाटो नगरपालिकाद्वारा निर्मित ठूलो भवनमा ग्राहकको सुविधाका लागि नयाँ आधुनिक तोरी पेल्ने मिलले 42% सम्म तेल निकाल्ने अत्याधुनिक मेसिन सञ्चालनमा ल्याएको, साथै काँचो र भुटेको तोरीको तेल, रायोको तेल, आलस र सरसोको तेल उपलब्ध छन्. लोकल चामल, लोकल दाल, गेडागुडी, पिना, ड्राई फ्रूट लगायत अन्य खाद्य पदार्थहरू सुफत मूल्यका लागि हामीलाई सदैव सम्झनुहोस्.
3: साथै यहाँ उत्कृष्ट क्वालिटीका काजु, किसमिस, ओखर, हाडे बदाम, छोकडा, फर्सीको बिया, खजुर, कालो मिश्री, खुरपाने, सूर्यमुखीको बिया, नरिवल, अन्जीर, मक्खन आदि. थप जानकारीको लागि प्रोप्राइटर नारायण थापा 9844554060, प्रकाश थापा 9844554060. नारायण कुटानी पिसानी तेल मिल चरीकोट सादो बाटो नगरपालिका कम्प्लेक्स भएको घरमा.
7: सामुदायिक पहुँचका लागि सञ्चार रेडियो सैलुङ सामुदायिक एफएम 92.7 मेगाहर्ज.